सुप्रभात, नमस्कार श्रोते हो. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज आहे सोमवार. भारतीय सौर 4 ज्येष्ठ

शके 1948 अर्थात दिनांक 25 मे 2026 सकाळचे 5:56 झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपच्या द्वारे. सकाळचे 5:59 झाली आहेत. यानंतर 6 हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: लागली आहे. एवढंच कशाला, साधे नमस्कार, हॅलो हे सुद्धा केवळ करायचे म्हणून करत आहेत. एकजण समोरून येणाऱ्या माणसाला नमस्कार करून तो पुढे गेला की लगेच त्याच्याबद्दल बोलला, एकसारखं बघत होता म्हणून नमस्कार केला. यावरून नमस्काराचे प्रयोजन ध्यानात येते. असे नाटकी वातावरणात वावरताना आपुलकी, आपलेपणा याचा थोडा तरी अंश आहे की नाही याची शंका वाटते. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या स्वार्थासाठी एक हिशोब करत जगणे सोय म्हणून यशस्वी ठरत आहे. खरं तर सारे चुकीच्या वाटाने निघालेले प्रवासी आहेत हे असे प्रवासी की त्यांना फक्त आपलाच रस्ता ठाऊक आहे, आपलीच वाट चालण्यासाठी सारा आटापिटा आहे. परंतु सहप्रवासी रस्त्यात अडकतो आहे याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही. सारे कळूनही न कळण्याचे सोंग घेतो, जणू काही कसलेच संबंध नसल्यासारखे वागतो. यामुळे कृत्रिमपणाच्या आहारी जाणाराच गट मोठा बनतो आणि यामुळे आपलेपणाचे तट तटातट तुटतात. एक गोष्ट खरी आहे की शेवटी दूध हे दूध असते, पाणी हे पाणी असते. कृत्रिमपणाचा कितीही साथ चढवला तरी तो एक दिवस गळून पडतो. तो तेवढ्यापुरता बरा वाटतो, परंतु प्रत्यक्ष वाटचालीत खरे खोटे निदर्शनास येते तेव्हा सारे नाटक कळते, आपली भूमिका व त्यामागचे कारण कळते. तेव्हा जे संबंध कळले आहेत त्यासंबंधी घृणा व्हायला लागते. काही काळ जवळचे म्हणून वावरलेले असतात ते कायमचे एकमेकापासून दूर जातात. तेव्हा मुळातच कृत्रिमपणाच्या आहारी न जाता आपलेपणाच्या जाणीवेतून वावरायला हवे. सन्मान आपुलकीच्या भावनेतून व्हायला हवा. केवळ नोंद व्हावी म्हणून जर प्रयत्न कराल, ती नोंद म्हणजे एक नाटकातला प्रवेश आहे, इतकेच नोंदीला महत्व असते. तेव्हा इशारे कळले पाहिजेत. आपण इतराशी वागताना आणि इतर जण आपल्याशी वागताना माणसं पारखून पाहायला हवी. केवळ दार्शनिक बाबीवर भुलून उपयोगाचे नाही हे एकदा कळले की समाजातल्या कृत्रिमपणाला आपापच पायबंद बसेल आणि आपलेपणाची खऱ्या अर्थाने ओळख होईल. ही ओळखच खऱ्या अर्थाने प्रेरणा देत राहील, प्रोत्साहन देत राहील.
1: श्रोतो, आत्ताच आपण आपलेपणाची भावना याविषयीचं महत्व सांगणार डॉक्टर भगवान अंजनीकर यांचे आपुलकी याविषयीचे विचार आत्ताच आपण ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमामध्ये. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।
1: आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz। सकाळची 6:10 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपेंद्र भट यांच्या आवाजामध्ये संत नामदेव महाराजांची भक्तिरचना। संगीतकार आहे श्रीधर फडके।

कम यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते अशोक पत्की. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकवित आहोत श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. गायक स्वर जयतीर्थ मेहंदू यांचा.

श्रोतो, सृष्टीच्या चराचरात ज्याचं अस्तित्व सामावलं आहे असा म्हणजे तो ईश्वर. अशाच भक्तांची आपल्या ईश्वरासाठी गौरी कुलकर्णी यांची भक्तिमय रचना आत्ताच आपण ऐकलीत. स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरकार.

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये मिलिंद जोशी यांनी संगीत दिलेली अरुणा ढेरे यांची रचना ऐकलीत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत विलास पाटील यांनी संगीतबद्ध केलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भक्तिरचना. गायक स्वर अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण अजित कडकडे यांच्या आवाजामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं विलास पाटील यांचं. आणि या रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आज सकाळी 6:40 कृषीविषयक कार्यक्रम कृषी सल्ला. आज यामध्ये उन्हाळ्यात रोपवाटिका व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55. 7 देशभक्तीपर गीतरचना. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा 8 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 8:40. सकाळी 9-10 दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. आज यामध्ये आम्ही धोकं, राजा राणी, अर्धांगणी, डाळिंबी, हळदी कुंकू, हेच माझे माहेर, लक्ष्मी.

मिशी पाऊले या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आपण आनंद घ्याल गीतगुंजन या कार्यक्रमामध्ये. सकाळी 10:30 वाजता नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आहेत आनंद यादव आणि आज या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 39वा आम्ही प्रसारित करू. 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये भगवान पाटील मस्के आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आम्ही प्रसारित करू. सकाळी 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत NCERT. 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकाल. 1:30 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र ही दोन्ही बातमीपत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:45 3 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 3:10 5 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 नागरी सन्मान सोहळ्याचं थेट प्रसारण कार्यक्रम संपेपर्यंत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार आज यामध्ये टोमॅटो पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी शीतल दिपके यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9 ते 11 दरम्यान राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 11:00 राष्ट्रीय हिंदी बातम्या आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र ही दोन्ही बातमीपत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल ठीक 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळची 6:40 होत आहे. आता ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया उन्हाळी हंगामात रोपवाटिकेचे व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी पावसाळ्यामध्ये तयार केलेल्या आणि उन्हाळी हंगामात तयार करण्यात आलेल्या कलम रोपांची उन्हाळी हंगामात विशेष काळजी घेणं महत्वाचं असतं. उन्हाळी हंगामात रोपांचा तजेलदारपणा टिकून राहण्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन आणि आच्छादनाचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे. रोपवाटिकेतील कलम रोपांना पाटपाणी प्लास्टिक पाईप आणि झारी सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं. कलमांचे हार्डनिंग अर्थात रोपं सामान्य वातावरण वाढीसाठी तयार होणं झालं आहे. अशी कलम रोपे चरात किंवा सपाट वाफ्यात ठेवावीत. पाट पाणी द्यावयाचं असल्यास 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं हलकसं पाणी द्यावं. पाणी जास्त काळ साचून राहू नये म्हणून चरस किंवा वाफ्यास किंचित 0.1 ते 0.5% उतार असावा. पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी आणि कलमांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी पॉलिथिन कागदांच्या अर्थात मल्चिंग पेपर आणि वाळलेल्या गवताच्या सहाय्यानं आच्छादन करावं. तसंच चर वाफ्याच्या तळाला पॉलिथिन पेपर टाकावा जेणेकरून मुळं जमिनीत जाणार नाहीत आणि पाण्याची बचत देखील होईल. मंडळी तुषार सिंचनाची सोय असल्यास पाण्याची साधारण 25 ते 30% बचत होते. कलम रोपांना आवश्यक तेवढंच पाणी देणं शक्य होतं. त्यासाठी 2 तास प्रतिदिवस याप्रमाणे तुषार सिंचन संच चालवावा. तुषार

0: सिंचन संचाच्या वापरामुळे रोपवाटिकेत जमिनीलगत आर्द्रता तयार होते, त्यामुळे कलम रोपांची जोरदार वाढ होते. प्रखर सूर्यप्रकाशामुळे कलमांची पानं करपत नाहीत. सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे मिळणारं पाणी हे सूक्ष्म थेंबाद्वारे मिळत असल्यामुळे नाजूक कलम रोपांना इजा होत नाही. मंडळी, सध्या बाजारामध्ये 50 आणि 75% क्षमतेचे शेड नेट उपलब्ध आहेत. लोखंडी अँगल आणि GI पाईपच्या सहाय्यानं कायमस्वरूपी किंवा कमी खर्चात निलगिरी सुरू आणि बांबूचा वापर करून तात्पुरते उन्हाळी हंगामापुरते शेडनेट हाऊस तयार करावं. उन्हाळी हंगामामध्ये कलम शेडनेट हाऊसमध्ये ठेवल्यास त्यांचे अतिउष्ण आणि कडक सूर्यप्रकाश यापासून संरक्षण होतं. कलम चांगल्या गुणवत्तेची तयार होतात. उष्ण आणि कोरड्या हवामानाची कलम रोपाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो, त्यासाठी फॉगर्स आणि मिस्टर्सचा वापर करावा. त्यांच्या वापरामुळे उष्णता कमी होऊन हवेतील आर्द्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे कलम रोप ताजी आणि टवटवीत राहतात आणि त्याची जोमदार वाढ होते. मंडळी, उन्हाळी हंगामात योग्य प्रकारे खत व्यवस्थापन केल्यास कलम रोपांची जोमदार वाढ होते. DAP 50-70 ग्रॅम प्रति वाफा अर्थात 3x2 मीटर आणि प्रति महिना पाणी देण्यापूर्वी द्यावा. तसंच पाण्यात विरघळणारी 19-19-19 या प्रकारची खतं फवारणीद्वारे देता येतील. त्यासाठी 1% तीव्रतेच्या द्रावणाची रोपाच्या पानावर फवारणी करावी. सूक्ष्म तुषार सिंचनाची सोय असल्यास त्याद्वारेच पाण्यात विरघळणारी खतं देणं जास्त परिणामकारक ठरेल. परंतु फवारणीद्वारे किंवा सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे खतं देताना द्रावणाची तीव्रता योग्य प्रमाणात असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण जास्त तीव्रतेच्या द्रावणाची कलम रोपावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. मंडळी, कलम रोप तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या माती मिश्रणावर प्रक्रिया करणं गरजेचं असतं. रोपवाटिकेत तयार करावयाच्या कलम रोपाचे आधीच नियोजन करून त्यासाठी लागणारी माती मिश्रण उन्हाळी हंगामातच तयार करून ठेवावे. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर कोरडा पोयटा आणि माती मिळणं कठीण असतं.
1: श्रोतेहो, आताच आपण उन्हाळ्यात रोपवाटिका व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये. कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहे. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर

0: आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल, तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्य तत्परतेने ती करू शकेल, ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: मॅडम तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
0: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं, त्याच्यामुळे काय होतं की तिचा त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे कोणत्या वेळी घ्यायची आहे ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिचा मेंटल स्ट्रेस आहे ताणतणाव आहे तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त

0: उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितगृह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमान वाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 सेल्सिअस ते 1.4 सेल्सिअस च्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 आणि 35 सेकंद झाली आहे. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज आहे सोमवार, दिनांक 25 मे 2026. सुविचार: अविरत उद्योग हाच खरा शांतीचा आणि समाधानाचा अखंड झरा आहे. दिनविशेष: क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 25 मे 1886 झाला. व्यायाम भीष्माचार्य माणिकराव यांचा स्मृतिदिन 25 मे 1954. व्यक्तिविशेष: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे जनक व प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक तामणे उर्फ माणिकराव यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 31 डिसेंबर 1878 रोजी बडोदे येथे झाला. वस्तात जुम्मादादांचे शिष्य व अवघ्या 19व्या वर्षी 3000 दंड, 5000 बैठका आणि 7 तास कुस्तींचा सराव करणाऱ्या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्र विद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझिम, फरिक्ता, लकडी, बनेटी, जोडी असे देशी खेळ व व्यायाम प्रकारांचे शास्त्र निर्माण करून त्यांना सांघिक व्यायामाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम माणिकरावांनी केले. सैनिकी संचलन व कवायतींसाठी हिंदी आज्ञाशब्द बनविले. सामाजिक

कार्यात अग्रेसर असणाऱ्या माणिकरावांना बडोदा सरकारने राजरत्न व राजप्रिय अशा पदव्या देऊन गौरविले. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजवाड्यात भव्य शस्त्रसंग्रहालय उभारणाऱ्या माणिकरावांनी प्रताप शस्त्रागार भारतीय व्यायाम हे ग्रंथ लिहिले. दिनांक 25 मे 1954 रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांचा आहे स्मृतिदिन. श्रोते हो, आत्ताचा आपण आजचा दिनविशेष जाणून घेतला. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: उत्कडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-87-89.
2: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल
3: इयत्ता 1-10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल इयत्ता 1-12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
2: संपर्क ओंकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
3: मोबाईल 98-90-29-87-26.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंग ला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी.
2: होय, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश, तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू.
1: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल, SBI बँकेजवळ, मालेगाव रोड, तरोडा खुर्द, नांदेड. संपर्क 9975872793.
3: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
4: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
3: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
4: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या द्वारे. सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतरचना.

श्रोतो, आताच आपण महालक्ष्मी अय्यर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली प्रसून जोशी यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. ही देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: केवळ वसतिगृह नव्हे शिक्षण व संस्काराचे माहेर घर
1: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी
0: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त
1: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा
0: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता मर्यादित प्रवेश
1: संपर्क 79 72 81 49 आणि 93 56 91 52 76

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. श्रोतो सकाळचे 7:07 आणि 53 सेकंद झाली आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 35 49 85
1: 9637 354 985.
2: काय ग रकमा,
3: हा
2: आज उशीर का झाला?
3: आओ, पाण्याची वाट पाहत बसली होती, 2 दिवस झालं आलं नाही पाणी.
2: रकमा, मी काल तुला रागवले ना,
3: वय
2: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
3: भाई, तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
2: हेच म्हणाली होतीस ना?
3: वय की,
2: अगं आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना.
3: वय बाई, खरं हाय तुमचं, आज पासून म्या बी पाणी जपू जपू वापरीन.
2: कळलं ना?
3: होय बाई.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात 66 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन. मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करावं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा बाद फेरीत प्रवेश. उद्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात संघादरम्यान पहिला सामना. आणि राज्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस. पुढचे 2 दिवस बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी 66 जणांना गौरवण्यात येईल. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. यावेळी 2 जणांना पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येतील. राज्यातून 15 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरच्या निमजी गौंडखेरी परिसरात 100 एकरावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे

0: उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिकची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
0: सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी प्रमाणात लॉजिस्टिक्सच्या व्यवस्थेत वाढ होण्यास वाव दिसत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणालाही मदत होईल आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी करता येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1 अब्ज 30 कोटी डॉलर्स खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1 अब्ज 9 कोटी होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्राम विकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक अडचणींबाबत मोठी कबुली दिली आहे. या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून चुकीने जास्त आणि चुकीची फी कपात झाली असल्याचं मंडळाने मान्य केलं असून अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त घेतलेली फी परत केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल असंही सीबीएसईनं याबाबत जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे. मराठवाड्यासह राज्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. एलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येऊन कमी पाण्यावर तग धरणारी पिकांची निवड, पेरणीपूर्व बियाण्यांवर योग्य बीज प्रक्रिया, मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ठिबक आणि तुषार सिंचनासह शेततळे, पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देण्याचं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीनं शेती करावी असंही त्यांनी सांगितलं आहे. शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य इतिहासाचे अभ्यासक डॉ गनी पटेल यांना काल प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर इथं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पटेल यांना गौरवण्यात आलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या

लातूर महानगर शाखेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं वितरण काल ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रंगकर्मी बंकटपुरी पुरस्कार अभिनेता संकर्षण कराड यांना, रंगमंचीय कार्यगौरव पुरस्कार अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांना, तर विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदीप भोकरे यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीनेही सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला. यावेळी आकाशवाणीचे लातूर जिल्ह्याचे वार्ताहर पत्रकार शशिकांत पाटील, संगीत क्षेत्रात आसावरी बोधनकर जोशी, निवेदक सुशील सूर्यवंशी, महेश हेड्डा, बालाजी जगताप, अण्णाराव खोडेवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे तसंच नागपूर इथल्या दीपाली आणि अंजली राठोड यांना सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालये आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार

0: यांना सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालये आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ व ल देशपांडे यांचं काल निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. नांदेड शहरात साठे चौक परिसरातल्या दोन मुलांचा गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. 14 वर्षीय रणवीर शिंगाडे आणि 13 वर्षीय गणेश डोंगरे हे दोघं नगिना घाट परिसरात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात 2203 क्विंटल आंबा दाखल झाला असल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात आलं. ही या हंगामातली आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली असून दर्जानुसार आंब्याला प्रतिक्विंटल 4,500 ते 7,500 रुपयांचा भाव मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी तर दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर 40 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अंतिम चारमध्ये खेळणार आहेत. पहिला सामना उद्या धरमशाला इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. राज्याच्या विविध भागात काल मान्सूनपूर्व पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागातही काल जोरदार पाऊस झाला. दरम्यान येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात 66 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन आणि शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM band 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाली आहेत. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
2: मला जाऊ द्यान घरी.
3: श्रोत्यो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश.
4: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणार सशक्त माध्यम आकाशवाणी. काल आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश.
2: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त.
1: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz सकाळचे 7:24 आणि 30 सेकंद झाली आहेत. यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ऍपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती

0: माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपत देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
1: नाही.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो. आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये
0: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत. मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला. मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाइट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेला, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे, मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स त्या लोकांना खोत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या

0: या प्रकारची माहिती आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असायचा संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर. आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे, म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं?
0: त्यांनी ऑनलाईन ट्रेजेस वापर करायचा.
1: मला विचारायचंय की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रॅन्डम आहे, शहरात पण आहे, खेडेगाव. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे, 45% लोक. त्यात शहरी भागाला ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताची आपली डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम. ही जी इंटरपेची जी सिस्टीम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला, QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे देतात. तो काय करतो, QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, ते इथे QR कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळं कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर. आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: OTP शेअर नाही. QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे OLX वरती ते जातात, OLX वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं, काहीतरी फर्निचर घरातलं काही जुन्या वस्तू विकायचे असतात. मग सायबर गुन्हे काय करून तुम्ही घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो. आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की ते पैसे मला येणार आहेत. मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे, आणि ज्या वेळा ते पैसे तुमच्या अकाउंटमधून त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळेस विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत.
1: नक्कीच सर. पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. अंदर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले तर 190 कॉल करायचा आहे.

0: सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोन मध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर.
2: श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजामध्ये अशोक पत्के यांनी संगीतबद्ध केलेली मिलिंद जोशी यांची भावरचना. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
3: मुळव्यात भगंदर फिशर वर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: केवळ वसतिगृह नव्हे, शिक्षण व संस्काराचे माहेर घर.
6: संस्कृती संवर्धन मंडळ, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, शारदानगर, सगरोळी.
5: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त.
6: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा.
5: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता, मर्यादित प्रवेश.
6: संपर्क 79-72-81-49 आणि 93-56-91-52-76.
7: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंग ला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी.
8: होय, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश, तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू.
7: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल, SBI बँकेजवळ, मालेगाव रोड, तरोडा खुर्द, नांदेड. संपर्क 99-75-82-73-93.

श्रोतो, आत्ताच आपण गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये नीला आकाश यांनी संगीतबद्ध केलेली नीला सत्यनारायण यांची भावरचना ऐकलीत. आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-1252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
5: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
4: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्स-रे सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
5: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825-800-72

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
2: इयत्ता पहिली ते दहावी मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता पहिली ते बारावी मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
1: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
2: मोबाईल 98 90 29 87 26.

श्रोतो भावधारा या कार्यक्रमामध्ये आताच आपण चंद्रशेखर साणेकर यांचं भावगीत ऐकलं. वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. आणि श्रोतो हो, या रचनेबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर. श्रोतो सकाळचे 7:59 आणि 36 सेकंद झाली आहेत. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: मूलव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार।
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड।
0: मोबाईल 94-23-87-89।
2: केवळ वसतिगृह नव्हे, शिक्षण व संस्काराचे माहेर घर
3: संस्कृती संवर्धन मंडळ, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, शारदानगर, सगरोळी।
2: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त।
3: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा।
2: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता, मर्यादित प्रवेश।
3: संपर्क 79-72-76-89 आणि 93-56-91-52-76।
4: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंग ला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी।
5: होय, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश, तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू।
4: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल, SBI बँकेजवळ, मालेगाव रोड, तरोडा खुर्द, नांदेड। संपर्क 99-75-82-73-93।
6: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
7: इयत्ता 1-10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता 1-12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे।
6: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड।
7: मोबाईल 98-90-29-87-26।
8: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
9: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार।
8: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
9: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-800-72।
10: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा। वा, दिवस वसूल झाला।
11: फसला UPI पिन एंटरिंग, फक्त पैसे पाठवण्यासाठी।
12: RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क रहा।

कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात स्वप्नील पांदुरकर यांच्या आवाजामध्ये अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली महेश घाटपांडे यांची सुगम रचना.

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण रमेश उबाळे यांची सुगम रचना ऐकलीत अमेय दाते यांच्या आवाजामध्ये. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं मधुकर जिरडकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz. सकाळच्या 8:29 आणि 49 सेकंद झाली आहेत. यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं

0: सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशु पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तरसदृश्य पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुक्षामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43° सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळच्या 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये गुलजार यांची गझल रचना. संगीतकार आहेत खय्याम.

0: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।
2: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
3: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
2: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
4: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
5: मला जाऊ द्यान घरी, आवाज नाही पारा।
6: श्रोतो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये।
4: कार्यक्रम फोन फरमाइश।
7: श्रोतो, गझल गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत हसन कमाल यांची गझल। संगीतकार रवी आणि या रचनेला स्वरबद्ध केला आहे सलमा आगा यांनी।

कार्यक्रमात आताच आपण मजरूह सुलतानपुरी यांची गझल ऐकलीत. जगजीत सिंग आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरामध्ये, संगीत होतं जगजीत सिंग यांचं.

गझल गीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण शेख आदम अबूवाला यांची गझल ऐकलीत. संगीत आणि गायक स्वर होता पंकज उदास यांचा. आणि या गझल रचनेबरोबरच गझल गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz. श्रोते सकाळचे 9 वाजले आहेत. यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन. श्रोतेहो, सर्व प्राणी मात्रामध्ये श्रेष्ठ आणि बुद्धिमान म्हणजे मानव. आपणास मानव जीवन लाभले आपले भाग्यच म्हणावे लागेल, कारण निसर्गातील सर्व गोष्टींचा आनंद येथे मुक्तपणे वावरणं हे आपल्यालाच लक्षात येतं आणि आपण उपभोगतो देखील. आपण वावरत असताना आपल्या जीवनात अनेक नाती निर्माण करतो, अनेक नातेसंबंध घेऊन आपण जगत असतो. परंतु जीवन जगत असताना अनेक चढ उतारांना देखील आपण सामोरे जात असतो. श्रोतेहो, जीवनात आपण आनंदी क्षण घालवतो आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत. या नात्यांमध्ये वावरत असताना आपला स्वभाव, आपले चांगले वागणे, आपली इतरांप्रती असणारी काळजी, इतरांप्रती असणारा आदर, इतरांप्रती असणारा मदतीचा हात आणि एकमेकांवर असणारा विश्वास हीच नाती दृढ करण्यास महत्त्वपूर्ण ठरत असतात. अशाच काही कथानकावर आधारित प्रेम, गैरसमजूत आणि विनोद आदी गोष्टींचा समावेश असणारा आम्ही दोघं राजाराणी हा चित्रपट आहे. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही दोघं राजाराणी या चित्रपटातील वंदना विटणकर यांची गीतरचना ऐकवित आहोत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि या रचनेला स्वरबद्ध केला आहे सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी.

शोधो आपणास मानवी जीवन लाभलं असं म्हटलं जातं की कुणाचं भाग्य हे हातावर ठरत नसतं, तर आपलं भाग्य हे आपलं नशीब हे आपल्या हातातच असतं. परंतु समाजातील गरीब श्रीमंती उच्चनीचतेची दरी ही काही व्यक्तींसाठी कष्टदायी संकट आणणारी ठरत असते. परंतु अशा प्रसंगी देखील आपण आपल्या जवळच्या व्यक्तींवर केलेला विश्वास हीच नाती टिकवण्यास, हीच नाती अतूट करण्यास आधार ठरत असतो. श्रोतेहो, नात्यांचा हा ऋणानुबंध हा इतका घट्ट असला पाहिजे की कोणताही समज गैरसमज हा त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. अशाच समाजातील पूर्वी प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमीनदारासारख्या व्यक्ती एका स्त्रीचं कुटुंब आणि तिचा संघर्ष गैरसमज आणि तिच्या आयुष्यात निर्माण होणारा गुंता, अशाच काही घडामोडी घेऊन येणारा एक चित्रपट म्हणजे अर्धांगिनी. तर कार्यक्रमामध्ये ऐकवित आहोत याच चित्रपटातील अरुण कुलकर्णी यांचं गीत, संगीत नंदू हुणप यांचं, आणि या रचनेसाठी गायक स्वर आहे सुरेश वाडकर, साधना सरगम आणि वैशाली सामंत यांचा.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोतो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 MHz. श्रोतो, जीवनात आपण आपल्या जवळची असलेली नाती तर आपण जपतोच, त्यासाठी देखील प्रयत्न देखील आपण करत असतो. परंतु या नात्यांमध्ये एक नवीन नातं निर्माण करायचं असतं, एक नवीन नातं आपल्या नात्यासोबत जोडायचं असतं, तेव्हा देखील तेवढ्याच जोमानं तो बंध जोडायचा असतो. ज्याप्रमाणे एखादं नवीन आपल्या आवडीचं एक आपण नवीन रोपटं आणलो आणि त्याची काळजी घेत असतो, अगदी त्याप्रमाणेच. कार्यक्रमामध्ये आता ऐकवीत आहोत मादा देवकत्ते यांची गीतरचना डाळिंबी या चित्रपटातील. युगलस्वर आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा आहे आणि संगीतकार आहेत बाळ पलसुळे.

शोधो, नात्यांचा हा बंध आपण जोपासताना आपण मोठ्यांचा आदर करतो. आपली माणसं म्हणून आपण एकमेकांविषयी आदर काळजी करतो. तू आणि तुम्ही अशी भावना न बाळगता आपलेपणाची भावना आपण जपली तरच आपली नातीही वृद्धिंगत होत जातील. कार्यक्रमामध्ये आता ऐकवीत आहोत अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये कवयित्री शांता शेळके यांची गीतरचना हेच माझे माहेर या चित्रपटातील. संगीत आहे अशोक बत्की यांचं.

शदो कार्यक्रमाच्या शेवटी लक्ष्मीची पावले या चित्रपटातील सुधीर भोडके आणि सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजातील सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. तेव्हा श्रोते हो, आपलेपणाची भावना एक अशीच जपवणूक करत राहा, नात्यातील रेशीम ऋणानुबंध हा घट्ट करण्यास मदत होईल. श्रोते हो, आपले बोलणे, आपला स्वभाव, आपली मतं यामुळे इतरांची मते भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या आणि आपल्या निस्वार्थ प्रेमाचा हा ऋणानुबंध असाच वृद्धिंगत करा. या सदिच्छेसह गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा. आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत लेखक आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. आज या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग प्रसारित करीत आहोत 39वा.

एका मनस्वी कलाकाराच्या आयुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक संजय

जेवण करून येसा आपल्या शेजारणीच्या डोईतल्या उवा मारत बसली होती. दारकी पाण्याला चाललेली बघून तिनं तिच्या नाकात दुऱ्या घातल्या. पुढ्या झिंजा सोडून बसलेल्या सावित्रीला ती दारकीला ऐकू जाईल अशा सुरात म्हणली, चालली बघ सगळ्या गावात मिरवत, 56 जणांनी सांगून आता येईल का नवरा येणार हाय, आता काय घरला येऊ नगासा. आज सकाळीच ती दारकीकडं शेळीचं दूध उसणं मागायला आली होती, पण तिला नाही ग शिल्लक असं म्हणून दारकीनं परत लावून दिलं होतं. वस्तीतल्या अनेक बायका तिच्याकडे उसण्यापासण्याला येत. चटणी मिठापासनं पैशा अडक्यापर्यंत दारकी वेळप्रसंग बघून त्यांना उसणं पासणं देई. सगळ्या जणींनाच ते वेळेवर परत करायला जमत नसे. कुणी ते बुडवी आणि मग भांडणं होत, कुणी परत केलं म्हणून खोटच बोली, तुला काय कमी आहे का आता, गोरगरीब मागून खाते तर खाऊ दे की ग बाया, असं म्हणून कुणी वरवर विनोदानं द्यायचं नाकारी. उद्या परवा असं करत तोंड चुकवे. मांगवाड्याच्या देखत हे घर गरिबीचे श्रीमंत झालेलं, 4 जणांपेक्षा सुखासमाधानात जगणार. येसाचं बोलणं ऐकून तिच्या कानात शिसं ओतल्यागत झालं, पण काही बोलता येईना. नाव घेऊन ती काही बोलत नव्हती. तोंड करत करत ती गेली. आई पाण्याला गेलेली बघून राजा खेळायला बाहेर पडला. पेन्सिलीनी गोट्यांनी कन्हेऱ्यांनी क्वचित पैशांनी खेळण्याचा त्याला नाद लागलेला. आलं की दप्तर टाकून खेळायचं, याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नसे. वाटेल तेव्हा घरात यावं, पोटभर खावं, वाटलं तर शाळेला जावं, नाहीतर रस्त्यात कुठंतरी खेळ चालला असेल तर तिथं मन हरवून बसावं असं त्याचं चाललेलं. दारकी पाण्याची खेप घेऊन घरी आली. टिकटीवर राजाचा डाव रंगलेला. हे अरे घराकडे चल र. आलो आलो.

0: ती तशीच पुढे निघून गेली. पोरींना घरात खेळायला सांगून घटकाभर आडवी झाली. बराच वेळ पोरांचा डाव रंगला होता. खेळता खेळता कालवा वाढला. राजानं काल कस्ती मारली होती पण ते पारल्यानं नाकारलं. पारल्यानं ते नाकारलं तरी राजानं सगळा डाव गोळा करून खिशात घातला. तशी पोरं हमरीतुमरीवर आली. राजानं दोन कमकं पारल्याच्या पाठीत घातलं आणि आपलं कुडतं झोंबाझोंबी करून चुडवून घेतलं. आये हे राजा बक्की, पारल्यानं आपल्या आईला हाक मारली.
1: कुठला राजा र?
0: त्याच्या आई आपल्या छपरातनं चोरडली.
1: हे ग फलक्या गुण्याचा राजा.
0: त्यानं नेहमीची ओळख सांगितली आणि राजाचा संताप झाला. त्यानं त्याची डाव्या हातानं गचांडी धरून आवळली आणि नरडक गच्च केलं. आईवरून शिव्या देत तसं म्हणशील काय र असं म्हणून दोन थोबाडात दिल्या. सोडताना सरळ मागं ढकलून दिलं तसं परल्या शेणात पडलं. शिव्या देत ते बोंबलायलाच लागलं. त्याची आई राजाच्या आईचा उद्धार करत आली. परल्याच्या गचांडीजवळच फाटलेलं कुडतं बघून आणि आपलं पोरगं शेणात पडलेलं बघून तिचं पित्त खवळलं. ऐकू न येत असल्या शिव्या तिनं तोंडातनं तिच्यासाठी उपासल्या. 50 जणांचा राजात कडूपणा आल्याचं तिनं मांगवाड्याला जाहीर केलं.
1: अब गावासंग जायाची चटक हाय हिला, म्हणूनच फलका दालला कळवातनीनं करून घेतला. या त्यो फलका असून बी पोर कशी होत्यात व, हे त्याला काय कसं कळत नसल म्हणावं. कशाला भासासा एकाला चार काढून ठेवल्यात, मांगुड्याला वनवा द्यायला हिनं.
0: तिच्या तोंडाची रणघाई सुरू झाली. खळण्या लुगड्यावरनं, रोज केस विंचरण्यावरनं, नेटक्या घरावरनं, गावातल्या भल्या भल्यांना तिनं तिच्यासाठी अंगठा वर करून या या म्हणून पाचारण केलं. दारकी भडकली, तिची मर्यादा संपली. बाहेर येऊन तिनं तिच्या झिंज्या धरल्या. एकमेकीचा उद्धार सुरू झाला. राजानं शिव्या देणाऱ्या परल्याला पुन्हा अचानक जाऊन लाथल्लं. त्याच्या आईबरोबर तो आणि दारकी झोंबी खेळू लागली. ती संधी साधून परल्यानं राजाचं दगडानं टक्कूरच फोडलं. पुन्हा बॉम्ब उठली आणि गलका वाढला. पुरुष जमले. बागेत जाऊन झाडाखाली निवांत पडलेल्या परल्याच्या बाण ते ऐकला आणि तो आला. दारकीचा पुन्हा त्यानं उद्धार केला. दारकी आतल्या आत पेटून निघाली पण तिला काही म्हणता काही करता येईना. परल्याची आई तिच्या हातातनं सुटली होती. आता तिच्या तोंडाला उधाण आलं होतं. तिच्या नवऱ्यानंही दारकीला थंडपणानं शिव्या द्यायला सुरुवात केली होती. तिचा दालला फलका नाचा कसा आहे, हे सगळ्या जगाला कसं माजूर आहे, मग त्याच्यापासनं तिला मूल होणं कसं खरं नाही, हे तो अगदी थंडपणानं सगळ्या वस्तीच्या देखत तिला पटवून देत होता. बायका फिशीफिशी हसत गंमत बघत होत्या. दारकीला शिव्या देण्याशिवाय दुसरं काहीच करता येत नव्हतं. शेवटी रागारागानं तिनं राजाला पुरे होईपर्यंत लाथा घातल्या. त्याची होलपट बघून, फुटलेलं डोसकं बघून कुणीतरी त्याला तिच्या पायातनं काढून घेतलं. अंगाच्या आणि मनाच्या रक्ताळलेल्या चिंध्या घेऊन आपल्याला कुणीच आधार नसलेल्या घरात ती शिरली. आतल्या आत धगधगत बसून राहिली. कोपऱ्यात गुणाचा नाचाच्या पोशाखातला हसरा फोटो होता. मिशा नसलेला, पुरुषत्वाची अंगावर खून नसलेला सत्वहीन फोटो. तिनं त्याच्याकडे बघून डोक्यावर भनाभना बुक्क्या मारून घेतल्या आणि भगभगत्या उजेडात तोंड लपवून टिपं गाळू लागली. शेवटचा खेळ करून फड पावसाळ्यानिमित्त परत फिरणार होता. ज्याचे त्याचे हिशोब झालेले. रकमात जायच्या दिवशी मिळणार होत्या. ज्याचा खर्च जास्त झाला त्याला कमी रक्कम मिळणार होती. 2 दिवसात घराकडे जायचं म्हणून जो तो खुशीत होता. दुसऱ्याला मिळणारी रक्कम किती आहे ती विचारून घेत होता. डोक्यात येईल ते मागचा पुढचा विचार न करता बोलावं असं ज्याला त्याला वाटते आलं. सगळ्यांची मनं वरवर आलेली, जीव हलके हलके झालेले. दुपारच्या झोपा काढून सगळ्यांनी चहा घेतला. चहा घेता घेता गुळावरच्या माशासारखा सगळ्यांचा घोळका झाला. वाटेल त्या विषयावर घोंगावणं सुरू झालं. इष्णू गंभीर होता. खूप टिंगल्या टवाळ्या झाल्या तरी घुमाच राहिलेला.

गेल्या सुगीत वसंताचं लग्न झाल्यापासनं त्याच्या डोक्यात आपल्या लग्नाविषयी विचार चालले होते. त्याच्या आईनं दोन तीन ठिकाणे हेरून ठेवली होती. त्याची चर्चा तो नाना, शंकर, किसना, मारुती, वसंता, दादू यांच्याबरोबर आलटून पालटून करीत असे. पण मध्येच काहीतरी झालं आणि तो या विषयावर महिनाभर काहीच बोलला नव्हता. सकाळपासून त्याच्या तोंडाला कोणता शब्द फुटेना. रात्री गुणा, पांडवा आणि नैना यांना एका जागी गाठून त्यानं फडाच्या खात्यातून 1,500 रुपये लग्नासाठी मागितले होते. अलीकडे दादूशी त्याची संगत वाढलेली. त्याच्या वतीनं त्यानं नैनाजवळ पैशाविषयी बोलून ठेवलं होतं म्हणून तिनं होकार भरला होता. पण गुणानं पैसे द्यायचं नाकारलं होतं. त्याला फडासाठी यंदाचा पावसाळा झाल्यावर बरीच खरेदी करायची होती, त्यासाठी पैसे लागणार होते. इष्णुबा तसा खर्चिक. गावाकडं नुसती आई आणि 2 बारक्या बहिणी होत्या, तरी याची शिल्लक काही पडली नव्हती. वरचा खर्चही जास्त होत होता. त्याचं दारू पिणं वाढलेलं, त्यामुळेही यावेळी त्याच्या हातात कमी रक्कम पडणार होती. त्याचा उदास अबोला बघितल्यावर त्याला गमतीला आणावा म्हणून मारुती म्हणला, इष्णुबा आता लग्नाचं या वर्षी तेवढं बक्की रे, किती दि त्या होणाऱ्या बायकोनं वाट बघत बसायची तुझी. आ बायकोला नवरा आणि नवऱ्याला बायको असून नुसतं भागते वे मारुती. अरे दोघींचं लगीन झालं की मग आणि काय लागतंय रे, हळूहळू होयचं ते होतंयच की. होय येलीस तार वाढायचं तू वाढतोयच आपोआप, तिची तू का काळजी करतोस रे. हे वसबाचं स्पष्टीकरण. येल आणि इस्तार मागणं वाढतो रे, अदुकर यलावरचा भोपळा वाढतो. उलटी तर असती वसबा संसाराच्या यलाची. अरे आता काय पाहिजे तुला, वरी झालं गिर तुझं लगीन होऊन. किसनाचं बोलणं ऐकून वसबा खुशीत आला आणि खुदकन हसला. तरीही इष्णू गप्पच, तो खुलूनच येईना. अरे इष्णुबाचा एकचा एक डोळा गड्ड्यावरच आहे बघ किसना, म्हणून तो असा महिन्यानं महिनं घुमाया लागलाय, नाहीतर लगीन करून कवाच मोकळा झाला असता त्यो. नानानं त्याला धाडसानं डिवचलं, हैरीश ना हे उगीच काहीतरी बोलू नका रे, कारण नसताना बोंब उडायची. त्याला तोंड फुटलं. आईच्यानं सांगतो आपल्या मनात तसलं काय बी नाही, उगच कावळ्यानं बळवंकीच्या नादाला लागू नये ठावाय मला. हा रे मग झालं तरी काय, कावळीन कुठं मिळते का नाही तुला, तसं असलं तर आम्हाच नि सांग की. अरे आम्ही मांगोड धुंडाळताव की. तसं काय नाही बघ, बायका रगड भरल्यात, पर ह्यो आड येतोय नव का. कोण र? आणि कोण, तुमचा आमचा मोरक्या गुन्ह्या तर आण काय. का बर र? आता मला सांग, आता 7-8 वर्ष झाली, फडाच्या नावावर चिक्कार पैसा बँकत आहे, 1-1.5 हजार माझ्या अंगावर दिलं असते तर मी काय बुडवणार आहे का फड सोडून जाणार आहे रे. बँकेत पैसा फडाच्याच नावाचा आहे का नाही, म्हणजे समद्याच्याच बालकीचा आहे रे तो. मग लग्नाला म्हणून मला थोडं दिलं तर मी काय लगीन झाल्यावर बायलीला घेऊन पळून जाणार आहे. इतका वेळ गुमान नाकात बोटं घालत बसलेला दादू हळूच बोलला, गुन्ह्याला अलीकडे पॉप्युलॅरिटी बाधत चालल्या बघा, लईच माणूस गाण्या होईत चाललंय. कसली पॉप्युलॅरिटी रे, नाचाच्या पॉप्युलॅरिटीला काय इरा हाय होई त्या. इष्णूचा तिरस्कार. बरं त्याला कळलं पाहिजे किती आहे. काय बी म्हण बर का, इष्ण्याला काय न्याय मिळत नाही. आता नाच्या इतकी सोंगाड्याला किंमत आहे, नाच्याच्या बरोबरीनं सोंगाड्याला पैसा दिलाच पाहिजे. होय आता मुंबईकडं तर बाई बरोबर सोंगाड्याला पैसा असतो या. तुला तर इष्ण्या अरे दीड नव 3,000 रुपये त्यानं बोनस म्हणून दिलं पाहिजेत, अरे तुझा हक्कच आहे त्यो. दादूनं बिडीत तोंडात घातली आणि पेटवली. पाहिला पैसानी मान मिळायला लागला की माणूस माजतू. अरे आमच्या हुन्नरीला काही किंमतच नाही, किती दिवस सोसायचं हे. हा आपण नाही पुढच्या वर्षाला येणार, काय गेलं तमाशा उडत.

0: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते संजय पाटील.
1: श्रोतेहो, आताच आपण नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. भाग होता 39. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफ एम बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये भगवान पाटील मस्के आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं ऐकूया.

श्रोते हो, आत्ताचा पण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. आज यामध्ये भगवान पाटील म्हस्के आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत NCERT.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपच्या द्वारे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत अनुप जलोटा यांच्या आवाजातील पंडित किरण मिश्रा यांच्या हिंदी भक्तिरचनेने. संगीतकार आहेत शांख नील.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोत्यो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00-11:00 या

0: मध्ये कार्यक्रम फोन फरमाइश।
1: श्रोतो आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून। कार्यक्रमामध्ये आता ऐकत आहोत कवी कुसुमाग्रज यांची बालगीत रचना, गायकस्वर केतकी माटेगावकर यांचा आणि संगीतकार आहेत डॉक्टर सलील कुलकर्णी।

कार्यक्रमात आताच आपण गायिका वैशाली माडे यांच्या आवाजामध्ये सुधाकर कदम यांनी संगीतबद्ध केलेली दिलीप पांढरपट्टे यांची भावरचना ऐकलीत. श्रोतो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकत आहोत संत एकनाथ महाराज यांची गवळण रचना. गायक स्वर अजित कडकडे यांचा आहे आणि संगीतकार आहेत विलास पाटील.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण हबीब यांची गझल ऐकलीत. गायक स्वर आणि संगीत होतं गुलाम अली यांचं. अश्वतो हो या गझल रचनेबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक.

होते हो आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे अधर्व्य म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर भक्तीपर उपदेशपर वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी हेची जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत. तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं.

आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का, आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडंसं मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली, पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं, आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावा

एवढं कोमट करतोस का? आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली, पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं, आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे किसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा? अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का? आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगीसुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबा आपल्याला सांगतात, ती तेगीसुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो? खुशालपणे केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळसाळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो, आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो, आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे, ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो, पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये, पाणी नसेल तर तुम्ही

प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षीने श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहिती आहे. कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का. आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्या

मधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीवर पाणी होता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर. आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटली पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळ झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसं आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम, अमृत हा समान आहे. त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे. पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगल बांधतो, झाड लावत नाही झाड तोडतोय, आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत, पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे, आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज

श्रोते हो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोते हो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

इक्ष्वाकु कुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्य कारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र, ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते, आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन, अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे. आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय, तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्रानी वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्रानी तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय.

इंद्रानी तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्रानी तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत, दिंडीत वर्णन केले. पाहुनी ऋषी

असं वाटलं त्या सगरो पुत्रांना की हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते गो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगर पुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगर पुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवले, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली, पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये, आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेलं आहे, ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय. आणि म्हणून वर्णन केलं आरीमध्ये.

अंशुमन राजाने कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथासांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100 पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमनने गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमनचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधी संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र

भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो

अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथांनी आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्याला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथांनी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवास

सांग मी. आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अग आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला की तू पावन होशील. बरं, तू मुळातच पावन आहेस. आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो.

म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकराने आपल्या जटेमध्ये श्रोतेहो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथाने प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केलेत आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नांनी भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाले आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथांनी ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या पाण्याचे स्रोत विहिरी तलाव तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं

चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया, त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय, उपदेश केलाय, त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही, आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी, दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा, असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. ओ त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे. गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. ओ या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात, आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा, जतन करून ठेवा, की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोते व नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं. तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा मने त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोते हो सांगून ठेवलंय, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मूळ पद्यात

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावे.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: FM 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून. FM 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार इथे संपतोय. ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

0: सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची

0: शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीबी कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर

0: कार्यालयालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्ट मधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत दोन पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा जमीन, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराअंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं NDPS प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले.

0: वाढले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब जीएसटी महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून 4थ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहा.

0: नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: झाड़ू छोड़कर मिश्रानी रसोई छोड़कर और सास पूजा छोड़कर घटना स्थल पर उपस्थित हो गई. रामू की बहू सर झुकाए अपराधी की भांति बातें सुन रही है.
2: हैं? ये क्या हुआ? हाय राम दया रे दया बहू जी. हमका तो लागत है बिल्ली मर गई.
3: हैं?
2: लागत का है सच्चो मर गई. आए, हत्या का पाप बहू पे चढ़ गया. माँ जी
3: ये तो गजब हुई गवा. बिल्ली की हत्या आदमी की हत्या तो बराबर है ना. हम तो रसोई न बनावेंगे अब, बल्कि हम तो रसोई में पैरों न धरेंगे जब तक बहू के सिर हत्या का पाप रहेगा. हाँ,
4: कहती तो ठीक हो तुम सब. अब जब तक बहू के सर से हत्या न उतर जाए तब तक ना कोई पानी पी सकता है ना खाना खा सकता है. अरे बहू ये क्या कर डाला है?
2: अब इब का हुई अम्मा जी. हाँ. कहो तो पंडित जी को बुला ले हम.
4: हाँ ठीक कहती हो. अरे हाँ जाओ जल्दी से जाओ पंडित जी को बुला लो.
1: बिल्ली की हत्या की खबर

0: आई एम हियर.
1: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: खुशहाल।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे।

0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. घर घर सूर्य घर.
1: थांब, खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
2: ब्रो, ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवी नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंग देवबा लाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 14th दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ यान राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुद्वेषा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं सोनं इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे

0: झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देवबालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी.
2: वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
1: काय
2: अशा पॉपअप पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
1: तुला कळलं ना? रिलॅक्स.
2: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
1: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
2: कूल राहा.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप. लिंक वर क्लिक करा, आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: की बात।
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
2: 7:15 वाजले आहेत, आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा? ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते?
2: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा. तुमचं आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल वरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत,

0: अंगणवाडी ताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोडेफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी, जसे जे डोंगराळ भाग आहे, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून, त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
0: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात ती हरवण्याची भीती असते आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
0: यामध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
1: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये तर त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
0: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली डेटा सुरक्षिततेबाबत, कारण ही जी इकोसिस्टीम तयार झाली आहे ती तीन घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक HPR आहे आणि एक HFR आहे आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी HPR आहे आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी HFR आहे. त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या OTP वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे आणि मागचं जे रेकॉर्ड ते पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचं.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केली गेली आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे कारण सर्वांना आता UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही कारण तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभाबरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे

0: त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनारोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 HFR ID तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 100% नोंदी केलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण महापालिका ESIS यांच्या HFR नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे, क्लिनिक्सचे, नर्सिंग होमचे HFR नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन, यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेले आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण, ESIS, महापालिका यांची नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय, खासगी क्लिनिक्स, फार्मसी, रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच

0: HFR नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर HFR HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन, यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण, ESIS, महापालिका यांची नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे, त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय खासगी क्लिनिक्स, फार्मसी, रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय, क्लिनिक्स, नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, सर्व औषधी निर्मात्यांचे HPR नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
1: अच्छा.
0: तसेच सर्व शासकीय खासगी रुग्णालयाचे HMIS सॉफ्टवेअर हे ABDM शी संलग्न करणार आहोत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दोन पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्याला सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत. त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स, छोटे रुग्णालय यांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्यमान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच HPR आणि HFR द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील. ज्यामुळे ABDM वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती ABDM ही गरज बनेल.
1: डॉक्टर, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य त्रिशरंग कांबळे. लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव. आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप्लिकेशनवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सायंकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार. मंडळी नमस्कार. मंडळी आज सोमवार, भारतीय सौर, 4 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 25 मे 2026. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद गोडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी कार्यक्रमात ऐकवीत आहोत कृषी सल्ला. मंडळी आपण ऐकणार आहोत प्रकाश सापळ्याद्वारे हुमनी भोंगेऱ्यांचे व्यवस्थापन. चला तर ऐकूया मग हा कृषी सल्ला. मे जून मध्ये होणाऱ्या वळवाच्या पावसामध्ये हुमनी किडींचे भोंगेरे सुप्तावस्थेतून बाहेर येतात. ते खाद्य आणि मिलनासाठी बाभूळ, कडुनिंब यासारख्या झाडांवर गर्दी करतात. ते खाली पडून गोळा करून नष्ट करणे, या उपायामुळे पुढील हंगामातील हुमनी किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते. या भोंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे अर्थात लाईट ट्रॅप्स हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. प्रकाश सापळा तयार करण्याची पद्धत: साहित्य एक मोठे प्लॅस्टिकचे घमेले अर्थात टोपले, 100 ते 200 वॅटचा बल्ब, डिझेल किंवा रॉकेल इत्यादी. निर्मिती: शेताच्या बांध, कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एका खांबावर 5 ते 6 फूट उंचीवर वायरची व्यवस्था करून बल्ब लावावा. त्याच्याबरोबर खाली 3 ते 4 फूट व्यासाचे घमेले ठेवावे. त्यात पाणी घेऊन थोड्या प्रमाणात डिझेल किंवा रॉकेल मिसळावे. सापळ्याचे स्थान आणि वेळ: प्रभावी क्षेत्र 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1 ते 2 प्रकाश सापळे पुरेसे असतात. जागा बांधावर चालू शकते, पण शेतातील कडुनिंब आणि बाभळी खाली अधिक प्रभावी ठरतो. वेळ: सायंकाळी 7 ते 9. कालावधी: मे अखेर ते जून महिन्याच्या सुरुवातीला हा उपक्रम सतत राबवावा. हिला चांगला पाऊस पडल्यानंतर लगेचच हे सापळे लावल्यास जास्तीत जास्त भोंगेरे गोळा होतात. यामधून फायदा कसा होतो? एका प्रकाश सापळ्याकडे हुमनी भोंगेरे आकर्षित होतात. त्यातील दररोज किमान 100 भोंगेरे खाली ठेवलेल्या रॉकेल मिश्रित पाण्यात पडून मरतात. त्यातील 50% नर आणि 50% मादी भोंगेरे असले तरी त्यांच्या मिलनातून संभाव्य पिढीच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो. एक मादी भोंगेरा 50 ते 60 अंडी घालते. त्यातून किमान 50 हुमनीच्या आळ्या तयार होऊ शकतात. त्याला आळा बसतो. एका गावात किमान 10 शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी मोठ्या प्रमाणात हुमनी आळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते. महत्वाची बाब म्हणजे यावेळी एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस आणि पावसाचे खंड यामुळे हुमनी आळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. हुमनीचे भोंगेरे मान्सून पाऊस सुरू होईपर्यंतच म्हणजे 20 ते 25 जून पर्यंत दिसतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध हुमनी आळीच्या नियंत्रणासाठी सामुदायिकरित्या उपाययोजना कराव्यात. प्रत्येक शेतकऱ्याने किमान 1 प्रकाश सापळा लावला तरी पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होईल. पुढे नियंत्रणासाठी मोठा खर्च करण्यापेक्षा आता प्रतिबंधात्मक उपाय करणे कधीही फायद्याचा सौदा आहे. या व्यतिरिक्त अन्य फायदे: रासायनिक फवारणीची गरज कमी होते आणि भोंगेरे मोठ्या प्रमाणात सापळ्यात अडकतात, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो. जैवविविधतेला धक्का न लावता फक्त हानिकारक किडींचा नाश होतो. सापळ्यात अडकलेल्या भोंगेऱ्यावरून संभाव्य प्रादुर्भावांचे स्वरूप कळते. याबरोबरच प्रकाश सापळ्याद्वारे हुमनी भोंगेऱ्यांचे व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात ऐकवीत आहोत टोमॅटो पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी शीतल दिपके यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी आपल्या या कार्यक्रमामधून आपण विविध विषय घेऊन अनेक तज्ज्ञ मार्ग

एफएम बँड 101.1 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड

0: दर्शक बोलवून विविध विषयांवर आपण चर्चा करत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे यांच्याकडे पाणी आहे असे अनेक शेतकरी वेगवेगळे फळभाज्या घेतात त्यामध्ये टोमॅटो एक महत्वाचं पीक आहे आणि टोमॅटो बाजारामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येकांकडे टोमॅटोची मागणी असते. हॉटेल असेल घर असेल मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असल्यामुळे टोमॅटोचं उत्पादन देखील अनेक शेतकरी करतात. परंतु टोमॅटोचं उत्पादन घेत असताना काही गोष्टी आपण लक्षात देखील घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं की याच्यावर रोग कोणते पडू शकतात, रोग जर पडला असेल तर त्याचं आपल्याला नियंत्रण कसं करावं, पाणी व्यवस्थापन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि अनेक वेळेला अनेक शेतकऱ्यांनी एकाच वेळेला जर या पिकाचं उत्पादन जर घेतलं तर बाजारभाव देखील कोसळतात, यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान देखील होऊ शकतं. परंतु या टोमॅटो पिकाचं एकात्मिक पद्धतीनं आपण जर रोग व्यवस्थापन जर केलं तर निश्चित पद्धतीनं आपल्याला यामध्ये चांगलं अधिकचं उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं. याच अनुषंगानं आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत शीतल दिपके मॅडम आपल्यासोबत आहेत. त्या PhD विद्यार्थिनी आहेत. वनस्पती रोगशास्त्र या विषयात त्यांची PhD सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर इथल्या चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी त्यांचं अभ्यास सुरू आहे. आणि आज आपल्यासोबत टोमॅटो पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन या अनुषंगानं बातचीत करणार आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो. मॅडम मला असं एक म्हणायचं आहे की आता अनेक शेतकरी टोमॅटोचं जे पीक आहे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या परिसरामध्ये घेत असतात. परंतु हे घेत असताना नेमके पद्धतीनं म्हणजे टोमॅटो पिकांवर काही जे प्रामुख्याने रोग पडतात त्याची माहिती शेतकरी बांधवांना असू शकेल. परंतु आपण आजच्या या मुलाखतीची सुरुवात करताना मी पहिलाच प्रश्न आपल्याला असा विचारेल की पिकातील प्रमुख रोग कुठले आहेत टोमॅटो पिकामध्ये?
1: टोमॅटो पिकामध्ये तर खूप सारे रोग पडतात, जसे की बुरशीजन्य काही रोग असतात, काही जीवाणूजन्य रोग असतात आणि काही विषाणूजन्य रोग असतात. तर त्यामध्ये प्रामुख्याने डॅम्पिंग ऑफ, आगेती करपा, उशिरा करपा, मर रोग, जीवाणूजन्य ठिपके रोग, लिफकल विषाणू, मोझॅक रोग, भुरी रोग आणि फळकूज रोग हे होत. पण हे रोग उत्पादन आणि फळांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम करतात.
0: अच्छा, म्हणजे हे महत्वाच्या बाबी आपण आता रोगांची नावं या ठिकाणी सांगितली. यामध्ये आगेती करपा आणि उशिरा करपा हा एक रोग सांगितला. नेमकी पद्धतीने हा रोग काय आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय म्हणजे प्रतिबंध करता येऊ शकतो?
1: आगेती करपा या रोगामध्ये गोल वर्तुळाकार ठिपके दिसतात.
0: बर,
1: त्या गोल वर्तुळाकार ठिपकेला आपण टार्गेट सारखं असे सिम्पटम्स दिसतात म्हणून आपण हा रोग उष्ण आणि दमट हवामानात जास्त वाढतो आणि हा रोग हळूहळू जास्त करून वाढतो. तर उशिरा करपा रोगामध्ये पानसट काळसर डाग दिसतात आणि हा रोग जलद गतीने पसरतो आणि हा रोग तर थंड आणि जास्त आर्द्रता वातावरणात जास्त आढळतो.
0: म्हणजे ह्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे शेतकरी बांधवांनी या करपा रोगांचं नियंत्रण वेळीच जर केलं तर अधिकचं उत्पादन शेतकरी बांधवांना मिळू शकतं. दुसरं एक महत्वाचं असं आहे की प्रतिरोधक वाणांचा रोग व्यवस्थापनामध्ये जो काही उपयोग आहे तो कशा पद्धतीने होतो किंवा व्हायला पाहिजे?
1: प्रतिरोधक वाण हे एकात्मिक रोग व्यवस्थापनातील सर्वात किफायतशीर आणि पर्यावरणपूरक साधन मानले जाते. अशा वाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो आणि रासायनिक फवारण्याची गरजही कमी होते.
0: नक्कीच, म्हणजे या बाबी शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मंडळी, आपण टोमॅटो पिकावरील एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत. शीतल दिपके मॅडम आज आपल्या सोबत आहेत, आपल्या प्रश्नांची ते उत्तरं देत आहेत. आणि शेतकरी बांधवांनी देखील म्हणजे टोमॅटो पीक घेणारे जे शेतकरी आहेत त्यांनी काळजीपूर्वक आजच्या मुलाखतींचा जर सार घेतला तर पुढच्या काळामध्ये आपल्याला या पिकांचं अधिकचं उत्पादन घेण्याला चांगली मदत होऊ शकेल. मॅडम मला एक असं म्हणायचं की टोमॅटो पिकासाठी कोणते रोगप्रतिकार वाण आहेत जे की शेतकऱ्यांनी ते निवडले पाहिजेत? म्हणजे वाण निवडतानाच महत्वाचं आहे. जर चांगलं जर वाण जर त्यांनी जर निवडलं तर प्रतिकारात जे आहेत रोग ते त्या ठिकाणी थांबू शकतील.
1: तर टोमॅटो पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोग प्रतिकार किंवा सहनशील वाणांची निवड करतो आपण. त्यामध्ये लिफकल रोगासाठी जो विषाणूद्वारे पसरतो यासाठी आपण अर्कारक्षक आणि अर्का सम्राट हे वाण उपयुक्त आहे. आणि अगेती करपासाठी अर्का विकास आणि अर्का मेघाली हे वाण उपयुक्त आहे. आणि जीवाणूजन्य मर रोगासाठी अर्कारक्षक आणि स्वर्ण संपदा हे वाण फायदेशीर ठरतील. जर योग्य वाण निवडल्यास उत्पादनास स्थिरता मिळते आणि औषधावरील खर्च सुद्धा कमी होतो.
0: नक्कीच, म्हणजे शेतकरी बांधवांसाठी तोच विषय आहे की जेव्हा आपण पीक घेत असतो तेव्हा पिकांपेक्षा औषधांवरचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

0: असल्यामुळे त्यांना हे पीक परवडत नाही असं शेतकरी म्हणतात. परंतु त्यासाठी रोगप्रतिकार वाहन जर आपण निवडलं तर त्याचा चांगला परिणाम या पिकांवर शेतकरी बांधवांना होऊ शकेल आणि त्याचा फायदा देखील होऊ शकेल. मॅडम, आता रोग व्यवस्थापनामध्ये जे प्रतिरोधक जे वाहन आहे ते विकसित करण्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते किंवा वापरली पाहिजे?
1: या रोग व्यवस्थापनामध्ये प्रतिरोधक वाहन विकसित करण्यासाठी आपण वनस्पती संकरण, मार्कर असिस्टेड सिलेक्शन अँड जैव तंत्रज्ञान अशा पद्धतींचा वापर केला जातो. यामुळे काय तर दीर्घकालीन आणि शाश्वत रोग नियंत्रण शक्य होते.
0: नक्कीच, म्हणजे आता ह्या सर्व बाबी आपण आता पाहत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना टोमॅटो पिकांमध्ये एकात्मिक रोगांचं व्यवस्थापन करताना पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया देखील तेवढीच महत्वाची असते आणि बीज प्रक्रिया जर केली तर उत्पादन चांगले मिळतं असं आपण म्हणतो, तर ती कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे?
1: तर टोमॅटो बियाण्याची बीज प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने केली जाते. सर्वप्रथम तर आपण आवश्यक प्रमाणात बियाणे घेतो, त्यानंतर त्यात शिफारसीनुसार औषधांचे प्रमाण मोजावे. उदाहरणार्थ कार्बन डायझिम 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरावी आणि हे औषध बियाणावर टाकून बियाणे स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीवर किंवा भांड्यात हलक्या हाताने चांगले हलवावे, जेणेकरून औषधाचा पातळ थर बियाणा समान लागेल. आणि यानंतर प्रक्रिया केलेले हे बियाणे 15 ते 30 मिनिटे सावलीत वाळवावे आणि नंतर पेरणी करावी.
0: नक्कीच, म्हणजे बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. आता आपण बीज प्रक्रियाच्या या पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं आहे की त्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे आणि बीज प्रक्रिया जर केली तर काय फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकतो?
1: जर बीज प्रक्रिया करताना आपण अशा प्रकारे काळजी घेऊ शकतो, ज्यामध्ये आपण शिफारशीनुसारच औषधाचे प्रमाण वापरावे, नंतर बीज प्रक्रिया ही सावलीतच करावी, नंतर ही प्रक्रिया केलेले बियाणे लगेच पेरावे आणि औषध हाताळताना हातमोजे वापरावेत. आणि जर आपण जैविक आणि रासायनिक प्रक्रिया एकत्र करताना योग्य क्रम तो पाळावा. आणि बीज प्रक्रियेचा मुख्य फायदा म्हणजे रोपांची उगवण चांगली होते, सुरुवातीचे रोग कमी होतात आणि तसेच निरोगी रोपवाटिका तयार होण्यास मदत होते.
0: नक्कीच, म्हणजे काळजीपूर्वक जर आपण बीज प्रक्रिया जर घेतली तर त्याचे अनेक आणि चांगले फायदे शेतकरी बांधवांना या ठिकाणी होऊ शकतात. मॅडम, सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपलं म्हणजे सांस्कृतिक, जैविक आणि यजमान प्रतिकार शक्ती या तिन्ही उपायांचा एक एकत्रित वापर महत्वाचा आहे असं म्हटलं जातं. हे सांस्कृतिक, जैविक आणि यजमान म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचं महत्व काय आपण सांगाल?
1: तर सांस्कृतिक उपाय म्हणजे जे आपण पिकांची फेरपालट करणे, पिकामध्ये अंतर व्यवस्थित ठेवणे जेणेकरून हवा खेळती राहील. तर या सांस्कृतिक उपायामुळे काय होते की वातावरण रोगासाठी प्रतिकूल बनते. अंतर जैविक नियंत्रणामुळे रोगकारकाचे प्रमाण कमी होते आणि यजमान प्रतिकार शक्तीमुळे झाडांची रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते. जर आपण एकाच उपायावर अवलंबून राहिल्यास पूर्ण नियंत्रण मिळत नाही, पण या तिन्हींचा समन्वय एकत्र केल्यास रोगाची तीव्रता कमी होते, उत्पादन टिकून राहते, तसेच टिकाऊ शेती साध्य होते.
0: नक्कीच, म्हणजे हे त्रिसंगम आपण जर एकत्रित जर केला तर टोमॅटो पिकांमधलं उत्पादन शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये टोमॅटो पीक हे अत्यंत महत्वाचं पीक समजलं जातं आणि आपण वनस्पती रोगशास्त्र या विषयाचा देखील म्हणजे PhD साठी अभ्यास करत आहात. खरं तर म्हणजे शेतकरी बांधवांसाठी भविष्यकाळामध्ये आपला हा अभ्यास निश्चितच त्यांच्या उपयोगासाठी भविष्यामध्ये येणार आहे. नेमक्या पद्धतीने तुमचं वनस्पती रोगशास्त्रामध्ये काय असतं की म्हणजे तुम्ही जे अभ्यास करत आहात
1: त्यामध्ये हेच की जे वनस्पतीवर रोग येतात ते आपण पहिले कशा प्रकारे ते रोग येतात, त्या रोगाचं मूळ कारण काय, त्यावर आपण उपाययोजना काय करू शकतो जेणेकरून ते शेतकरी बांधवांसाठी कमी नुकसान आणि जास्त उत्पादन घेण्यासाठी फायदेशीर होईल.
0: नक्कीच, म्हणजे आपलं हे संशोधन शेतकरी बांधवांसाठी भविष्यात खूप चांगलं राहणार आहे. मॅडम, आज आपण टोमॅटो पिकावरील एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयीची खूप चांगली आणि सविस्तर माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आताच आपण टोमॅटो पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी शीतल दिपके यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: मंडळी, कार्यक्रमात आता ऐकवित आहोत जनावरातील विषबाधा आणि उपाययोजना याविषयीचा शेती संवाद. सहभागी कलावंत आहेत नम्रता वावळे आणि आनंद गोडबोले. चला तर

0: बघा की.
1: अरे हा बोला बोला, काय म्हणताय?
0: अहो हे जनावर आमचे कशा तरी करतायत हो, थोडस मला काय समजा ना गेलं, हे का असं करतायत काय नाही ते.
1: मग त्यांना तुम्ही दवाखान्यात नेलं नाही का?
0: नाही हो, मी आता सकाळी आल्यानंतर असं बघायलो.
1: नाव काय तुमचं?
0: अहो माझं नाव काय, संभाजी.
1: बर बर बर बर. संभाजी, तुम्ही या जनावरांची काळजी व्यवस्थित घेत नाही वाटायले, वेगळेच दिसायले तुम्हाला. यांना दवाखान्यात आणावं लागतील.
0: अहो काळजी व्यवस्थित घेतो, त्याचं 3 टाइम चारा पाणी वगैरे करत असतो मॅडम.
1: आता पहा ना, ते वेगळेच दिसायले, त्यांचा कलर डोळ्यांचा ते बदललाय. खायले प्यायले की नाही?
0: हा खायले प्यायले तर, पण थोडस प्रकृती स्थिर दिसून गेल्यासारखं असं वाटत,
1: मंद झाल्यासारखे वाटायले ते.
0: हा हा.
1: आता काही फवारण्या वगैरे केलते का इथं अशामध्ये काही चाऱ्याला वगैरे?
0: हो, आता शेजारी पाजाऱ्याच्या जवळपासचा आम्ही त्यांना इकडचं तिकडचं गवत फिवत आणत असता, त्याच्यामुळे कोण केलंय असं शेजाऱ्याने आपल्याला कसं सांगता येईल?
1: कारण जनावरातील विष बाधेचं प्रमाण जास्त वाढलंय परिस्थितीमध्ये.
0: असं होय?
1: आणि यांच्याकडे पाहून तर मला असं वाटत आहे की यांना थोडं काहीतरी असाच प्रकारचं काहीतरी झालेलं आहे.
0: बरं, आता तुम्ही मॅडम जे विष बाधा काहीतरी म्हणल्या, तर नेमकं गवतापासून विष बाधा कशी होईल?
1: बघा संभाजी, आता तुमच्याकडे एवढे सारे जनावर आहेत, तुम्ही सुरुवातीपासून यांची काळजी घेत आलात, पण अशा पण काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असते. त्यामध्ये बघा, शेती किंवा गोठ्यांच्या परिसरामध्ये उंदीर मारण्यासाठी वापरली जाणारी जी विषारी औषधे असतात ना, जनावरांनी चुकूनही खाल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि जनावरांनी याचे सेवन केल्यास काही दिवसांनी अतिरिक्त रक्तस्रावाची लक्षणे दिसतात. बघा, आता हे रक्त कुठून निघू शकतो? नाकातून, मूत्राद्वारे, असे रक्त याद्वारे येतं. त्यातून त्वचेखाली रक्त गोळे दिसतात. जनावरांना थकवा जाणवतो. आता पहा, हे एकदम मंद पडलेले दिसायले जनावर तुमचे. याची तुम्ही किती काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घेणं किंवा दवाखान्यात दाखवणं अतिशय गरजेचं आहे. बघा,
0: अहो काय रात्री चारा टाकून गेलो आणि आता सकाळी येऊन बघालो काय असं दिसू लागले.
1: आता पहा, तुम्ही मगाशी म्हणालात की इकडचं तिकडचं तण आणून आम्ही देतो त्यांना, पण तणनाशकाची विषबाधा नक्कीच होत आहे. बघा, कारण तणनाशक फवारलेल्या कुरणात जनावरे चरल्यास विषबाधा होण्याची अत्यंत शक्यता जास्त असते. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला तोंड आणि घशाची जळजळ, ओकारी किंवा पोटदुखी होते. काही दिवसांनी फुफ्फुसांची पेशी द्रव आणि रक्ताने भरून श्वसन कमी होत जातो.
0: असं का?
1: आता पहा,
0: त्याच्यावर काय उपचार उपाय काय आहेत की नाही
1: तेच सांगत आहे मी तुम्हाला. बरं झालं तुम्ही मला भेटलात. आता या जनावरांना मला तर 100% वाटतंय की विषबाधा झालेली आहे. मग आता इतर गोष्टी करण्यापेक्षा आपण त्याच्यावर डायरेक्ट उपचारच करूयात. उपचार म्हणून जास्तीत जास्त विष बाहेर काढणे, त्यामध्ये अँटीऑक्सिडंट औषधे आणि ऑक्सिजन थेरपी देणे आवश्यक आहे.
0: असं काय? बरं, दुसरा काही उपाय काय त्याच्यावर, काय प्रतिबंध काय करता येत
1: आहे? आहे. यावर प्रतिबंध म्हणजे तणनाशक फवारल्यानंतर पुढील काही दिवस कुरणात जनावरे चरण्यास सोडू नयेत. म्हणजे पुन्हा ते अशा प्रकारचे तणनाशक चारा पाणी खातील आणि त्याद्वारे पुन्हा त्यांना विषबाधा होईल. मग ते जनावर दगावण्याची पण तेवढी शक्यता असते. बरं
0: बरं, या व्यतिरिक्त काय दुसरी अजून कोणती विषबाधा असते का हो?
1: आता पहा, आपल्या तणनाशकाची जे आपण म्हणजे निर्जंतुकीकरण करतो किंवा संक्षारक रसायनाची विषबाधा, काही वेळा कुतूहलाने जनावरे बॅटरीतील आम्ल, कारखान्यातील रासायनिक कचरा, फिनेल चाटतात, यामुळे पण विषबाधा होऊ शकते. आम्ल किंवा क्षार स्वरूपाच्या द्रवामुळे तोंड, घसा, अन्ननलिका तसेच जठरात तीव्र जळजळ आणि दाह होतो. आता पहा, तुम्ही आणखीन विचारणार की याची लक्षणं

0: काय
1: हो,
0: आहेत
1: लक्षण काय आहे ते सांगा की त्याची.
0: याची? लक्षणं म्हणजे तोंडाच्या आवरणावर भाजल्यासारखी जखम दिसते, कारण आता मगाशीच मी म्हणाले की रासायनिक,
1: वाजासारखं
0: हा
1: म्हणा की.
0: हा तोंडातून रक्तमिश्रित लाळ येते. जनावर जोरात आवाज काढून वेदना व्यक्त करतो. पोटात गेल्यास उलट्या होऊ शकतात, पण काही वेळा अन्ननलिका भाजल्याने उलटी न होऊ शकणे ही धोकादायक स्थिती असते. आता मनुष्याला पण तशाच पद्धतीने विषबाधा झाली तर ते उलटीद्वारे पडलं तर ठीक आहे, अन्यथा त्यांनी दगावण्याची पण किंवा त्यांना इतर काही होण्याची शक्यता, त्याचप्रमाणे जनावरांचं पण तसंच असतं बघा.
1: हो हो मग त्याच्यावर काही उपचार असेल की हो.
0: आता कधी छाती किंवा पोटावर दबाव आल्यास त्या भागावर भाजल्यासारखी खून दिसू लागते. त्यावर उपचार म्हणजे आता लगेच थंड पाणी, दूध किंवा अंड्याचे कच्चे बलक पाजून त्या संक्षारक पदार्थांना पातळ करावे किंवा त्यांचे रासायनिक क्रियेतून निष्प्रभावीकरण करावे. त्यानंतर आमलामुळे विषबाधा झाल्यास दूध किंवा अंड्याचा बलक द्यावा. क्षारामुळे विषबाधा झाल्यास थोडे व्हिनेगर पाजावे किंवा जनावर कॅल्शियम कार्बोनेट चुना पाणी मिश्रण दिल्यास आमलाचे निर्जलीकरण होते. मात्र हे करताना उष्मा निर्माण होऊ शकतो हे लक्षात घ्यावे. आणखीन दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत यामध्ये. वेदना कमी करण्यासाठी वेदना शामके किंवा इतर औषधोपचार करावा. या विषबाधेत अन्न नलिकेचे छिद्र किंवा अरुंद होण्याचा धोका असतो, त्यामुळे दीर्घकालीन देखरेख गरजेची आहे.
1: उपाय वगैरे काय असतात?
0: आहेत आहेत, भरपूर आहेत. यामध्ये बघा, पशुपालकांनी कीटकनाशके तणनाशके वापरताना सूचना काटेकोरपणे पाळाव्यात. मगाशी मी म्हणाले त्यामध्ये औषधे आणि रसायने जनावरांच्या आहारात जाणार नाहीत याची काळजी देखील अत्यंत गरजेची आहे घेणं. रिकामे डब्बे बाटल्या योग्य प्रकारे नष्ट कराव्यात. पाण्याची टाकी आणि खाद्यपात्र स्वच्छ ठेवावे, जेणेकरून त्यात चुकूनही रासायनिक अवशेष मिसळले जाणार नाहीत. सोबतच विषारी रसायनाचा त्वरित प्राथमिक उपचार म्हणून सक्रिय कोळसा हा महत्वाचा औषधोपचार आहे.
1: सक्रिय कोळसा म्हटलं काय?
0: हा सक्रिय कोळसा अत्यंत महत्वाचा औषधोपचार आहे. मात्र कोणतीही विषबाधा झालीच तर त्वरित पशुवैद्यकांचा संपर्क किंवा त्यांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.
1: मॅडम तुम्ही सांगितलं हे प्रथम उपचार आम्ही करू शकता, पण शेवटी तुमच्याशिवाय पर्याय नाही बघा त्याला.
0: बरोबर आहे, मग तेच सांगत आहे की आपण आपले कोणतेही घरचे औषध देण्यापेक्षा दवाखान्यात नेऊन आमच्या सल्ल्यानुसार देणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर बरोबर. याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते विषबाधा असतात का अजून काही?
0: बरोबर आहे, हा पण तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. पहा, औषधाच्या अतिप्रमाणात देण्याची पण विषबाधा होऊ शकते किंवा औषधांच्या अतिमात्रेची देखील विषबाधा होऊ शकते. म्हणून व्यवस्थित जेवढं डॉक्टरांनी सांगितलंय त्या पद्धतीनेच औषध देणं गरजेचं आहे. जनावरांच्या उपचारासाठी दिलेली औषधे अतिप्रमाणात घेतल्याने किंवा चुकीच्या औषधाने जनावरांना अपाय होतो. पशुवैद्यकीय औषधाचा सुरक्षितेचा फरक सहसा व्यापक असतो, त्यामुळे योग्य मात्रेमध्ये दिल्यास बहुतेक औषधे सुरक्षित असतात. त्यानंतर ठराविक औषधांच्या मात्रेमध्ये किंचित वाढ झाल्यास विषबाधा निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ लेवामिसोले हे जंतनाशक मेंढ्या शेळ्यांच्या पोटातील जंत निर्मूलनासाठी वापरतात, परंतु याच्या अपेक्षित मात्रेपेक्षा 2 ते 3 पट जास्त मात्रेमुळे रोगप्रतिकार प्रणाली दबण्याबरोबरच गंभीरपणे स्नायूवर परिणाम दिसतात. अनेकदा शेतकरी अंदाजाने डोस देतात किंवा चुकीची मात्रा इंजेक्शनद्वारे देतात, यामुळे अतिमात्रा होण्याचा धोका असतो. एकाच वेळी अनेक औषधे दिल्याने त्याचा परस्पर अभिक्रियांमुळे विषबाधा होऊ शकते. या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर मॅडम साहेब, दुसरं काय अजून काय काय याच्यामध्ये?
0: बरोबर आहे.
1: हो
0: आता बघा, हे तर झालं औषधांपासून किंवा अतिमात्रा किंवा इतर गोष्टींपासून विषबाधा होण्याचे रासायनिक वगैरे तुम्हाला सांगितलेत, पण कृमीनाशकाची अतिमात्रा झाल्यामुळे पण विषबाधा होऊ शकते.
1: बाबा कृमीनाशकाच्या अति मात्रेमुळे
0: होते होते. आता ही पहा, कृमीनाशक जी काही औषधी असतात ना, ज्यामुळे जंतांमध्ये न्यूरोस्क्युलर प्रभाव होतो,

0: जास्त मात्रेत हेच औषध जनावरांमध्ये कोलिंजिंग लक्षणे दाखवितात, म्हणजेच विषबाधेसारखी लक्षणे दिसतात. आता ही लक्षणे कोणती हे तुम्ही विचारणार, तर मी सांगते. शरीरातून खूप लाळ स्त्रावते, स्नायूंना कंपने येतात, जनावर चालताना अडखळते, वारंवार लघवी आणि पटापट विष्ठा होते, त्यानंतर श्वास घेताना अडथळा जाणवतो, शेवटी जनावर कोसळू शकते, काही वेळा श्वास घेता न आल्यामुळे यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.
1: बरोबर, उपाय काय आहे की नाही मग?
0: उपाय भरपूर आहेत. आता पहा, विषबाधेत लेवामिसोलेच्या विषबाधेत अँट्रोपिन सल्फेट उपयोगी ठरते. लाळ, मळमळ, क्रॅम्प कमी करण्यासाठी अँट्रोपिन दिले जाते. उरलेले औषध पोटातून काढण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो. तातडीने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.
1: बरं, त्याला प्रतिबंधात्मक काय उपाय आहेत की नाही?
0: प्रतिबंधात्मक उपायामध्ये लेवामी सोलेचा सुरक्षिततेचा दर कमी असल्याने शक्यतो वजन मोजूनच योग्य मात्रा द्यावी. त्यानंतर मेंढ्या शेळ्यांसाठीचे द्रावण आणि गाई म्हशींसाठीचे इंजेक्शन मात्रा यात फरक असतो, त्यामुळे अंदाजाने मात्रा देऊ नये. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच ह्या सगळ्या गोष्टी करणं प्रतिबंधात्मक आहे.
1: वा वा वा, हे काहीच माहित नव्हतं की हो आम्हाला तर.
0: बरोबर आहे,
1: योगायोग तुम्ही इथून गाडीवर जाऊ लागल्या. आता दिसल्या म्हणून मी म्हणाल व्हायचं ना, असं का करायचं, याच्याकडे बघलं लगेच इकडे बघलं तुम्ही दिसल्या मला.
0: हा, म्हणूनच जनावर स्वस्थ जरी असेल तरी निदान त्याला एक दोन महिन्यामध्ये दवाखान्यात आणणं आणि त्याची पूर्व तपासणी करणं अत्यंत गरजेचं असते. आणि जनावर कुठं पण चरतो जातं, त्यामुळे अशा विषबाधा होण्याच्या 100% चान्सेस असतात, म्हणून काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.
1: बरं झालं हो बा तुम्ही आलात आणि हे सांगलेत माहिती ना. आता याच्याविषयी जे काही औषध तुम्ही दिलेत की नाही ते मी आता याला थोडस देतो आता तुमच्या
0: अनुसार. हा हा, नक्कीच. आणि यांची काळजी घ्या. आणखीन काही याबद्दल तुम्हाला संकोच असेल तर दवाखान्यात येऊन सल्ला घ्या. ठीक
1: आहे,
0: चला मला दवाखान्यात जायचंय, वेळ व्हायला.
1: हो,
0: भेटूयात.
1: हो,
0: नमस्कार.

आताच आपण जनावरातील विषबाधा आणि उपाययोजना याविषयीचा शेती संवाद ऐकला. सहभागी कलावंत होते नम्रता बाबळे आणि आनंद गोडबोले. याबरोबरच आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं, निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजता.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकू शकाल.

0: मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
3: ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
3: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
4: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसकरून खायचं. आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
0: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
6: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजरवासी यांचा त्यात समावेश होता। राज्यातले प्रगतीशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं। याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय उर्दू शिवमंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो।
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय। सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली।
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं। ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं। पेट्रोलच्या दरात आज 2 रुपये 61 पैसे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैशांची वाढ

झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला निचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA नं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकई यांनी आज सांगितलं. होमुरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण.
देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं

केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन, 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.